0: गारे गारे
1: ये गरबड़ जे
0: गारे गारे
1: ये सूर बदल
0: गारे गारे ये गारे
1: ये हमको बटका
0: गारे गारे
1: ये सूर की तरह जे ये सूर ये इन्ना आया है तो
2: ये कचतुर नार।